0: on-screen marking system used for evaluation of answer books. The board said that the URL http://cbse.onmarks.co.in is the testing site only with sample data for internal testing and review purposes. CBSE emphasized that no security breaches have come to light on the portal deployed for the actual evaluation work. The board stated that on-screen marking system has been implemented to enhance transparency in assessments with strong grievance redressal mechanisms. The board also reassured the concerned that robust safeguards are in place to ensure the integrity and security of the evaluation platform. In Punjab's municipal general elections held yesterday, nearly 64% voting was recorded. The polls were held to elect representatives in 102 civic bodies, including 8 municipal corporations, 75 municipal councils, and 19 Nagar Panchayats. The counting of votes is scheduled to take place on 29th May 2026. Union Minister for Commerce and Industry Piyush Goyal has expressed confidence that the next chapter of the India-Canada economic partnership will be driven by trust, leading to the shared prosperity of the two nations. Addressing the opening ministerial plenary session from political reset to commercial delivery in Toronto, Canada last night, Mr. Goyal emphasized that trust between the nations is unlocking new trade and investment opportunities as both sides push for comprehensive economic partnership agreement.
1: Our effort at the government level is to make it easier to work with each other. Free trade agreement, of course, will help with reducing barriers to trade, tariff and non-tariff. It will open up a plethora of investment opportunities, but more significantly will be the messaging that will go out with the free trade agreement or the comprehensive economic partnership. We will achieve a very good, fair, equitable and balanced agreement which will define the roadmap as the two economies power on.
0: India Meteorological Department has issued a red alert predicting heat wave to severe heat wave conditions over Madhya Pradesh, Uttar Pradesh and Vidarbha today. Royal Challengers Bengaluru stormed in the final of the IPL 2026, beating Gujarat Titans by 92 runs in the qualifier one match at Dharamshala last night. And that is the end of this news bulletin.
2: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग करणार कारवाई. लोकसंख्याशास्त्रीय आव्हानाच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान. आता सविस्तर बातम्या. कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वे मंत्री आणि अर्थमंत्री ज्येष्ठ नेते मधु दंडवते यांचं नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्याच्या प्रस्तावाला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल. केंद्राच्या मान्यतेनंतर सावंतवाडी रेल्वे स्थानकाचं नाव लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं होणार आहे. देशात सुरू असलेल्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार आता शासनाला 30 जून 2026 पर्यंत बदली प्रक्रिया राबवता येणार आहे. राज्यात औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीनं जवळपास 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी लक्षणीयरित्या वाढली असून साठेबाजी थांबवण्यासाठी नागरी पुरवठा विभाग आणि गृह

0: विभाग संयुक्त कारवाई करेल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले,
1: एकीकडे शेतकऱ्यांना डिझेल मिळालं पाहिजे याकरता आपण प्रयत्न करतो, पण निश्चितपणे त्याचा फायदा किंवा गैरफायदा हा काही लोक घेत आहेत. यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एकीकडे नॉर्मल पेट्रोल डिझेलची खपत वाढलेली आहे आणि त्याचवेळी कमर्शियल जे ऑइल आहे, पेट्रोल डिझेल आहे, याची खपत मात्र थोडी कमी होताना दिसते आहे. याचा अर्थ नॉर्मल ही जी वाढलेली त्या ठिकाणी खपत आहे ती कमर्शियल कडे वळवली जाते आहे का याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आज आम्ही आदेश दिलेले आहेत. कारण आपण समजू शकता 52% वाढ आणि त्याची आपूर्ती आपण करतो, याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे.
0: कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी काल दिली. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले. दरम्यान कांद्याला 24 रुपये प्रति किलो किमान भाव मिळावा यासाठी काल नाशिक जिल्ह्यातील चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी चंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्यासह अन्य नेते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वांवर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. या काळात केंद्र सरकारनं परराष्ट्र धोरण, दहशतवाद विरोधी मोहिमा आणि डाव्या विसर्जनेच्या अतिरिक्त चळवळींविरुद्धची कारवाई यांसह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन, संस्कृती, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रांवरही लक्ष केंद्रित केलं आहे. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांच्या आव्हानाचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशातून ही माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा आणि सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती अशा बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापन दिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा काल पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर इथं अत्यंत दिमाखात साजरा झाला. यावेळी ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, तर डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारानं डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार गायक पंडित सत्यशील देशपांडे, लेखक दिग्दर्शक अभिनेते ऋषिकेश जोशी, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. चौकटीतल्या जीवनापलीकडचे कठोर वास्तव लेखनातून पाहायला शिकले अशा भावना प्रतिभा रानडे यांनी यावेळी व्यक्त केल्या. विशेष ग्रंथकार पुरस्कार आणि वार्षिक ग्रंथ पारितोषिकही मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत टीबी मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. बृहन्मुंबई आणि आसपासच्या परिसरातील दाट लोकवस्तीमुळे टीबीसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा धोका अधिक आहे, त्यामुळे या अभियानात लोकसहभाग आवश्यक असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही व्यापक संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात काल झालेल्या महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. लहान बचतीतून मोठी आर्थिक शिस्त निर्माण होते आणि हीच बचत भविष्यात एसटीसाठी मोठी ताकद ठरू शकते असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगानं 260 कोटी रुपयांच्या कृती आराखड्याला काल मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यात पहिल्या टप्प्यात पोलीस नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर 10 ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणं, 1000 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सतर्कता सूचना यंत्रणा उभारणं, तसंच 2 बचाव आणि 10 उपचार केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली. या उपाययोजना तातडीनं राबवण्याचे निर्देश नाईक यांनी यावेळी दिले. वाशिम कणेरगाव रस्त्यावरील देवठाणाजवळ काल झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. पिकअप वाहनानं दुचाकीला मागच्या बाजूनं जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील 3 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 लहान मुलींचा समावेश आहे. नाशिक शहरालगतच्या कश्यपी धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या 4 जणांचा काल संध्याकाळी धरणात बुडून मृत्यू झाला, तर 1 बालकाला वाचवण्यात यश आलं. 2 वर्षांचं मूल धरणाजवळ वाहत असल्याचं पाहून 1 महिलेनं पाण्यात उडी घेऊन त्याला वाचवलं. ग्रामस्थांनी 4ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं अनेक वर्षांपासून वस्ती करून असलेली जवळपास 500 वटवाघळं मृत्युमुखी पडली आहेत. सिरोंचा इथं गेल्या काही दिवसात 45 अंशांच्या पुढे तापमान होतं, त्यामुळे उष्माघातामुळे या वटवाघळांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चेतन पेदापल्ली यांनी व्यक्त केला आहे. विषाणूजन्य आजार पसरू नये म्हणून मृत वटवाघळांना तेथच खड्डा करून पुरण्यात आलं, असं वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम यांनी सांगितलं. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यातील पिंपरी येगाव शिवारात शेळ्या राखत असलेल्या शाळकरी मुलावर वीज पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला, तर 1 महिला गंभीररित्या जखमी झाली. यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यात काल दुपारनंतर वादळ वारा आणि गारपिटीसह पाऊस पडला, त्यामध्ये केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. अनेक घरांवरील आणि गोठ्यांवरील पत्रे उडाले, 1 वासरू ठार झालं तर काही जनावरं जखमी झाली. अमरावती शहर आणि परिसरात काल काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस झाला. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान, तर विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग करणार कारवाई. लोकसंख्याशास्त्रीय आव्हानांच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ऍप वर 100.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड प्रसारण सेवा आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे मनस्पर्शी। आणि हा कार्यक्रम घेऊन आले आहे मी तुमची मैत्रीण ग्रीष्मा बेहरे। श्रोते हो, आज आपण कार्यक्रमामध्ये ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आपल्या सगळ्यांकरताच महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग असा आहे। तर हा नक्की विषय काय आहे या विषयावरती आपण बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत आणि माहिती जाणून घेणार आहोत। काही तुमचे अनुभवसुद्धा असतील ह्याच्यात मला खात्री आहे। एक गाणं ऐकूया आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया। ऐकत रहा FM गोल्ड, मी आहे ग्रीष्मा।

श्रोतेहो, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज मी तुम्हाला म्हटलं की एका अशा इंटरेस्टिंग आणि आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाच्या अशा विषयावरती आज आपण गप्पा मारणार आहोत. तर हा महत्त्वाचा विषय कोणता बरं तर घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती ह्या गाण्यांच्या ज्या ओळी आहेत त्या ओळीमध्ये जर का आपण नीट ऐकलं तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्थ असा समजतो की लोक की घरातली लोक किंवा कुटुंब आपलं आणि त्यांचं एकमेकांशी असलेलं नातं हे किती महत्त्वाचं आहे, त्या नात्याची बांधणी किती महत्त्वाची आहे. पण आज आपण तो विषय न घेता त्याच्या गाण्याच्या ज्या पुढचा भाग आहे म्हणजे नुसत्या भिंती, तर ह्या भिंती कशा बांधलेल्या असतात किंवा प्रत्येक घर कसं वेगळं वेगळं असतं ह्याविषयी, म्हणजे घराच्या बांधणीविषयी, नात्याच्या बांधणीविषयी न बोलता घराच्या बांधणीविषयी आज आपण कार्यक्रमात बोलणार आहोत. आणि मग कार्यक्रमामध्ये आपण ह्या एकंदर सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत की वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कशी वेगवेगळ्या पद्धतीची घरं बांधली जातात, म्हणजे त्या जागेचा जो भौगोलिक त्या स्थिती असते किंवा उपलब्ध सामान सामुग्री असते, हवामान असतं, वातावरण असतं, या सगळ्यावरती ते घराची बांधणी कशी अवलंबून असते. आणि अशा जगभरातल्या वेगवेगळ्या घरांच्या प्रकाराविषयी आपण बोलणार आहोत. जगामध्ये इतके वेगवेगळे देश आहेत, त्याच्या भौगोलिक स्थिती इतक्या वेगवेगळ्या आहेत, त्या ह्याच्यामध्ये तग धरून राहणारी अशी जी सामान सामुग्री वापरली जाते आणि ज्याच्यामुळे छान असं घर, ज्याचा आसरा आपल्याला मिळतो, ज्याच्यामुळे आपल्याला सेफ वाटतं, सुरक्षित वाटतं, अशा प्रकारचं हे घर कसं बांधलं जातं किंवा वेगवेगळ्या देशामध्ये कसं वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची बांधकामं असतात, त्याचं जे सामान सामुग्री असतं ती कशी वेगळी वापरली जाते ह्याविषयी आज आपण बोलणार आहोत आजच्या कार्यक्रमात. ऐकत रहा FM गोल्ड, मी आहे ग्रीष्मा.

0: नमस्कार, मी ऋषिकेश रानडे.
1: नमस्कार, मी प्राजक्ता रानडे.
0: आपण ऐकतोय 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा.
2: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
3: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
4: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
5: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: श्रोतेहो मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं असलेलं आपलं घर ह्याविषयी बोलतो आहोत. घर आपण वेगवेगळ्या लोकांकडे आपण गेल्यावरती किंवा आपल्या नातेवाईकांकडे मित्रमैत्रिणींकडे जेव्हा आपण घरी जातो त्यांच्या त्यावेळेला आपल्याला प्रत्येकाचं घराची मांडणी किंवा घराचं जे डेकोरेशन केलेलं असतं ते कसं वेगवेगळं असतं, म्हणजे अगदी एका बिल्डिंगमध्ये एका वर खाली राहणारी लोकं ज्यांचे घराचे जे जो आकार असतो तो सगळा जरी सारखा असला तरी प्रत्येकजण आपापल्या प्रमाणे आपापल्याला जे आवडेल किंवा जे सोयीस्कर वाटेल जे परवडेल अशा प्रकारचं घर सजावट जी असते ती आपल्याला वेगवेगळ्या घरांमध्ये बघायला मिळते. पण एकंदरीतच हे जे घर आहे ते घर कसं बांधलेलं असतं, तर अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत आपल्या गरजा आहेत आणि आपला निवारा कसा आहे म्हणजे आकाराने छोटा मोठा मध्यम किंवा त्याची बांधणी कशी आहे हे आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टींवरती अवलंबून असतं. सर्वसामान्यपणे काही मजली म्हणजे एक 10 मजली 12 मजली सध्याच्या काळामध्ये आपल्याला 10-12 मजली 15 मजली इमारती या बऱ्याच दिसून येतात. पूर्वीच्या काळी मात्र तसं नव्हतं. पूर्वीच्या काळी बैठी घरं असायची, छोटी घरं होती आणि स्वतःची घरं असायची, म्हणजे जमीन आणि घर स्वतःच असतं. आता जसं बिल्डिंगमध्ये राहतो तेव्हा ती पूर्ण जमीन आणि ह्याच्यावरती फक्त आपला अधिकार नसतो तर ते एक बिल्डिंग अख्खी असते त्याच्यावरती उभी आणि त्या बिल्डिंगमधलं एक घर आपलं असतं. पण ह्यामुळे सुद्धा ती जी बांधणी असते ती कशी वेगळी असते की तिकडे सिमेंट काँक्रीट किंवा विटा बांधून विटांचा वापर करून घर बांधलेलं असतं आणि पूर्वीच्या काळी काही ठिकाणी तसं होतं पण तिकडे कौलारू घरं आपल्याला जास्त बघायला मिळत होती किंवा काही जणांनी सुरुवातीचा काही काळ या कौलारू घरांमध्ये सुद्धा घालवलेला असेल आणि त्या आठवणी त्या घराच्या असतील. बघा कुठलंही घर आपलं कसंही असू दे, छोटं मोठं कौलारू असू दे किंवा अगदी पॉश लक्झरी असं घर असलं तरी सुद्धा त्या घराशी आपलं एक नातं जोडलेलं असतं. आपण 2 वर्ष 4 वर्ष जरी त्या घरात राहिलो आणि तिकडनं सोडून आपण दुसरीकडे जात असू तर एक नातं त्याच्याशी त्या घराशी आपण जोडले गेलेलो असतो. तर त्यामुळे हे घर आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या घराच्या जगभरात वेगवेगळे कसे कशी घरं बांधली जातात याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी ऐकूया काही संदेश.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. PM सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.
2: हर घर सूर्य

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
1: सर फ्री ट्रिप टू दुबई.
2: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू.
3: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
2: मग काय करू.
3: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर. बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील.
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. टी आर ए आय डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.

0: नमस्कार, मी इला भाटे। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी।
1: श्रोतेहो, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। आणि जसं ह्या गाण्यात आपण ऐकलं की स्वप्न आहे, तर प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं घर असावं। पण आत्ता घराच्या ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या बदललेल्या आपल्याला दिसतात। म्हणजे फार पूर्वीच्या काळी आपण बघितलं किंवा आपण अनुभवलं असेल, मग अशी मी म्हटलं त्याप्रमाणे, की कौलारू घरं असायची। त्याच्यामुळे आपल्याला वारा जो एकंदर असायचा किंवा उजेड असायचा तो खूप हवेशीर किंवा छान असं ते कौलारू घर, म्हणजे अजूनसुद्धा कुठेही कौलारू घर दिसलं की मला स्वतःला ते फार आवडतं। आणि त्या अशा घरामध्ये जे लहानाची मोठी झालीत लोक, त्यांनी नंतर जेव्हा स्वतःचं असं बिल्डिंगमधलं घर घेतलं असेल किंवा तिथे शिफ्ट झाली असतील, तर अशा वेळेला एक फरक आपल्याला खूप जाणवतो की बिल्डिंगमध्ये आपल्याला बंद बंद घर, म्हणजे अर्थात प्रत्येक घराचं एक वेगळे चांगले आणि थोडेसे निगेटिव्ह पॉईंट्स आपण म्हणू शकतो असे असतात। पण तरीसुद्धा जे काही घर, ज्या घरी आपण राहतो ते घर आपल्याला आपलंसं वाटतं आणि त्या घराच्याशी आपली अटॅचमेंट जोडलेली असते। तर आता सध्या काँक्रीटची किंवा विटांची अशी घरं आपण आजूबाजूला काही मजली, म्हणजे 10-12 मजली अशी उंच घरं आपण बघतो किंवा बिल्डिंग्स बघतो। त्यानंतर पूर्वी अशी ही जी घरं आहेत ती आपल्यासारखे, म्हणजे भारतामध्ये जे हवामान आहे सर्वसामान्यपणे, तर अशा हवामानाच्या ठिकाणी अशी घरं आपल्याला बघायला मिळतात किंवा जिकडे ज्या सामान सामुग्री जिकडे उपलब्ध असेल, भौगोलिक स्थिती त्याची अशी असेल, तर तिथे आपल्याला हे बघायला मिळतं। पण जर का आपण काही बाहेरच्या देशांमध्ये बघितलं तर आपल्याला लगेच थोडंसं फरक त्याच्यात जाणवतो। आपण जर का तिकडे जाऊन आलो असो तरीसुद्धा, किंवा आपण व्हिडिओजमध्ये किंवा कोणी जाऊन आलेल्या जे आपले ओळखीची लोकं असतात त्यांच्याकडून आपण काही वेळेला ऐकतो की तिथे ना असं आहे, तिकडे हे पद्धत अशी वेगळी आहे, तिकडे हे असं करायचं असतं। तर ह्याच्यामध्ये जपानचं एक महत्त्वाचं उदाहरण आपण घेऊ शकतो किंवा जपानबद्दल आपण बोलू शकतो की जपानमध्ये तिकडे भूकंप ग्रस्त किंवा भूकंपाचे धक्के सतत त्या देशाला सहन करावे लागत असल्यामुळे सिमेंट काँक्रीटची घरं तिकडे नसतात आणि तिकडे हलक्या मटेरियलची, म्हणजे लाकडासारखं मटेरियल वापरून ते घरं बांधतात। त्यांचं पॉप्युलेशन किंवा त्यांची लोकसंख्या खूप जास्त असल्यामुळे आपल्यासारखी बैठी घरं तिकडे खूप जास्त दिसत नाहीत शहरांमध्ये। मुख्य म्हणजे आपल्या इथे सुद्धा शहरांमध्ये अशी बैठी घरं किंवा बंगले हे फार कमी दिसतात, किंवा अगदी जे पूर्वी बांधले असतील बंगले आणि ते तसंच जतन केलेले असतील तर ते आपल्याला मात्र दिसतात। पण बऱ्याच ठिकाणी ते पाडून उंच गगनचुंबी इमारती सुद्धा झालेल्या आपण बघतो। तर अशी जी घरं आहेत जपानमध्ये, त्या घरांमध्ये छोटी छोटी घरं जी असतात ती स्वतःची घरं अशी नसतात, तर ते एक अपार्टमेंट किंवा बिल्डिंगमध्ये बांधलेली ती घरं असतात, कारण जागेचा प्रश्न आहे तिकडे, त्या मनाने छोटा देश आहे तो। आणि तिकडे इतके सारे ह्या ज्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे जे त्यांना त्रास सहन करावा लागतो त्याच्यासाठी त्यांनी लाकडाची मटेरियल वापरून ही घरं बांधलेली असतात। ती घरं अगदी छोटी असतात आणि आपण जर का तिकडे गेलो तर आपल्याला थोडंसं वेगळं वाटू शकतं, कारण आपल्या इथे सिमेंट काँक्रीटनी बांधलेले किंवा विटांनी बांधलेली घरं असल्यामुळे तशा पक्क्या अशा भिंती असतात आणि इकडे बोललेलं शेजारी आपल्याला ऐकू जातच दरवेळेला असं नाही बरं का, जर का दार बंद असेल तर आपल्याला ऐकू जात नाही बोलणं। पण तिथे मात्र तसं थोडंसं होतं, त्यामुळे आपल्यासारख्या वातावरणात राहिलेले जे लोक आपण तिकडे जातो त्यांना नक्कीच ह्याच्यामधला फरक जाणवतो की अरे बाजूच्यांचं ऐकायला येतं आहे, किंवा काहीतरी कुडबुड झालेली असेल किंवा काहीतरी पडलं तुडलं तर काहीतरी लगेच आपल्याला ऐकू येतं, कारण ते अगदी तसं म्हटलं तर तकलादू म्हटलं तर ते खूप चांगलं त्या दृष्टीने असतं, कारण तिकडचं भौगोलिक स्थिती काय असतं। तर अशाच वेगवेगळ्या ठिकाणांबद्दल, ठिकाणांच्या घरांबद्दल आपण बोलणार आहोत आजच्या कार्यक्रमात।

0: गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
1: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
2: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: हर घर सूर्य घर.
4: सर, पर्सनल लोन ऑफर आहे.
5: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
4: सर, फ्री ट्रिप टू दुबई.
5: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू?
6: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
5: मग काय करू?
6: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
5: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
6: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. टी आय ए आय डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.

श्रोतेहो मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा आणि आज आपण बोलतो आहोत वेगवेगळ्या जगभरात जे वेगवेगळे घरांचे प्रकार आहेत त्याच्याविषयी बोलतो आहोत. तर जपानमध्ये जपानसारखी अशी जी घरं असतात की ज्या ठिकाणी लाकडाचा वापर करून ती घरं बांधली जातात, तर ही जी घरं असतात ती थंड हवामानाच्या देशांमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात, म्हणजे अमेरिका, युरोप किंवा कॅनडा. तर घरांच्या ज्या भिंती असतात किंवा छत आणि फ्लोरिंगसाठी लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. उष्णकटिबंधात मात्र लाकूड प्रामुख्याने दरवाजा, खिडक्या आणि फर्निचरसाठी वापरलं जातं. आपण बघतो की परदेशात सुद्धा, म्हणजे जपान सोडून व्यतिरिक्त सुद्धा हे जे युरोप किंवा अमेरिका, ही जे थंड जिकडे हवामान आपल्याला दिसतं, तर अशा हवामानाच्या ठिकाणीसुद्धा फ्लोरिंग लाकडाचं आपण वापरलेलं दिसतं, किंवा त्यांचे जे जिने असतात आतले ते सगळे लाकडाचे वापरलेले असतात. असे वेगवेगळ्या ठिकाणी आपण जर का विचार करायला गेलो तर खरंच आपल्याला थक्क व्हायला होतं की कसं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी घरं बांधणं किती गरजेचं आहे किंवा महत्त्वाचं आहे. कारण एकासारखी घरं सगळीकडे जर का बांधायला गेलं तर खरंच सामानसामुग्रीही मिळणार नाही आणि आपल्याला राहणं तिकडे कठीण होऊन जाईल. कारण आपल्यासारख्या घरांमध्ये आपल्याला इथे उकडतं किंवा थंडी वाजते, जे काही आहे ते त्या मानाने कमी असतं. अगदी टोकाच्या गोष्टी आपल्या इकडे नसतात, किंवा जे हवामान असतं ते खूप जास्त उष्ण आणि खूप जास्त थंड, बर्फ पडणं ह्या गोष्टी आपल्या इकडे होत नाहीत. त्याच्यामुळे हे जे सिमेंट, काँक्रीट, विटांचं जे आपण बांधणीतलं जे आपलं घर आहे ते आपल्याला बरोबर होतं किंवा आपल्याला ते सूट होऊन जातं. असंच आपण जेव्हा अगदी थंड हवेच्या प्रदेशात जेव्हा जातो, म्हणजे जिकडे खूप बर्फ असतो, तर तिथेसुद्धा ज्या प्रकारची घरं बांधली जातात ती वेगळी असतात. कारण त्यांना आतमधनं गरम राहणं गरजेचं असतं, बाहेर कारण खूप जास्त थंडी असते. तर थंडीत बर्फाळ प्रदेशात असं एक वेगळ्या प्रकारचं घर, आता तुम्हाला आठवलं असेल भूगोल शाळेत असतानाचा तुम्ही जेव्हा आपण शिकतो त्यावेळेला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या घरांची माहिती किंवा तिथे लोक कसं राहतात वगैरे ही आपल्याला माहिती मिळते, काय खातात वगैरे. तर असंच हे घर म्हणजे इग्लू, आपल्याला आठवलं असेल एकदम पटकन की आर्टिक किंवा टंड्रा प्रदेशामध्ये आपल्याला हे दिसतं. आणि एस्किमो किंवा इन्युइट जमातीच्या लोकांनी बर्फात ह्या विटा रचून असं बांधलेलं हे असं घुमटदार आकाराचं असं हे घर आपल्याला लगेच इग्लू म्हटल्यावर आठवलं असेल की ह्याची रचना कशी असते. तर हे घर बर्फाचं बनलेलं असतं आणि तरी बर्फ उष्णतेचा उत्तम दुर्वाहक किंवा इन्सुलेटर आहे आणि त्यामुळे आतली उष्णता बाहेर जात नाही आणि आतील भाग बाहेरील थंडीपासून सुरक्षित आणि उबदार राहतो. हे खरंच एक आश्चर्य म्हणायला पाहिजे की बर्फाचंच बनलेलं घर, आजूबाजूला सगळीकडे बर्फ, तरीसुद्धा त्यांचा जे घराचा जो आकार असतो तो आतमधनं गोलसर असतो आणि त्याचं जे तोंड असतं किंवा त्याचं जे दार असतं ते अगदी छोटं असतं की ज्याच्यामुळे फक्त माणूस ये जा करू शकेल, बाकी जास्त इतर हवा किंवा इतर गोष्टी, थंडावा जो बाहेरचा आहे तो आतमध्ये येणार नाही आणि आतमधली ऊब तशीच राहील. अशा प्रकारचं हे असं एक छानसं असं विचारपूर्वक बांधणी केलेलं असं हे घर बर्फाच्या थंड वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी. इग्लूचे प्रवेशद्वार असतं ते खूप लहान असतं. आणि भारतातल्या हिमाचल प्रदेशात मनाली, जम्मू काश्मीर, गुलमर्ग इथेसुद्धा इग्लूमध्ये राहणारी आणि इग्लू कॅफेचे अनुभव आपल्याला घेता येतो. म्हणजे जर का आपल्याला प्रत्यक्ष तिथे आपण जाता आलं नाही इग्लूमध्ये तर आपण तसा अनुभव तिथे घेऊ शकतो. अर्थात ह्या सगळा विचार करताना आपल्याला खरंच वाटतं की किती त्याचा सखोल, एखादं घर बांधायचं म्हटल्यावरती किती खोल विचार त्याचा करावा लागत असेल, नाही का?

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.probono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता।
1: नमस्कार, मी इला भाटे, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी।
2: श्रोत्याहो, मनस्पर्शीमध्ये आपण घरांची बांधणी ह्या विषयी वरती बोलत आहोत। तर प्राचीन काळापासून घरं बांधणीसाठी दगडसुद्धा वापरले जायचे आणि दगडाचं बांधकाम असलेलं आपल्याला मोठमोठी ठिकाणं किंवा काही वेळेला मंदिरं, काही घरं अगदी जी जुनी असतील ती, काही वाडे, असं वेगवेगळ्या प्रकारचे च्या घरांचे आकार प्रकार आपल्याला ह्या खडे किंवा दगड हे वापरून केलेले दिसतात। त्याचप्रमाणे काचेचा वापर करून सुद्धा घरं बांधली जातात, किंवा विशेष करून आपण बघायला गेलो तर ऑफिसेसची जी बांधणी असते ती ग्लास वापरून केली जाते, काच वापरून केली जाते, की त्याला एक वेगळा असा छान लुक येतो आणि आतून बाहेरून बाहेरून आत असं सगळं व्यवस्थित दिसतं की कसं छान ऑफिस मांडलेलं आहे। आपण काही काही अशा काचेच्या मोठ्या इमारती बघतो ज्या ऑफिसच्या असतात, कमर्शियल वापराकरता मुद्दामून केलेल्या, तयार केलेल्या असतात। आणि अजून आधुनिकसुद्धा वापर केलेल्या अशा घरं आहेत, जे घरांची बांधणी आहेत की जी वेगळ्या प्रकारची जाते, म्हणजे त्याच्यामध्ये काही जण मुद्दामून तशा गोष्टी वापरून करतात ज्या गोष्टी आजूबाजूला कदाचित मिळत नसतील, पण त्यांच्याकडे इच्छा असेल किंवा त्यांच्याकडे तेवढे कुवत असेल त्यांची, तर ते करू शकतात आणि ते किती छान दिसतं किंवा त्याचा किती छान वापर केला जातो ह्याविषयी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्याआधी ऐकूया हे गाणं।

0: नमस्कार, मी ऋषिकेश रानडे.
1: नमस्कार, मी प्राजक्ता रानडे.
0: आपण ऐकतोय 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा.
1: श्रोत्याहो, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आपण घरांविषयी बोलतोय तर आधुनिक घरं किंवा ज्याच्यामध्ये पर्यावरणपूरक अशी इको फ्रेंडली घरं आपण बघितली तर त्याच्यामध्ये ज्या गोष्टी सहज अवेलेबल आहेत आपल्या आजूबाजूला अशा गोष्टी वापरून अशी सामग्री वापरून घरं बांधली जातात. कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि टिकाऊ गोष्टी ज्या टाकाऊपासून टिकाऊसुद्धा गोष्टी किंवा टिकाऊ साठी आत बांबू किंवा मातीचे क्रॅमेट्स ब्लॉक्स असे वापरले जातात. आता माती किंवा दगड ह्याच्यापासून सुद्धा घरं बांधली जातात आणि ती इको फ्रेंडली असतात की आजूबाजूला जे सहज मिळेल असे सामग्री वापरली असतात. त्याचप्रमाणे प्लॅस्टिकचा वापर करून सुद्धा घरं बांधली जातात. म्हणजे प्लॅस्टिकच्या ज्या बाटल्या असतील विशेष करून तर अशासुद्धा बाटल्या घेऊन त्याचा पुनर्वापर केला जातो. आता तुम्ही म्हणाल की हे इको फ्रेंडली कसं काय, तर इको फ्रेंडली ह्याच्यासाठी की त्या प्लॅस्टिक जर जेवढं प्लॅस्टिक ते घर वापरायला उपयोगी पडलं बांधण्यासाठी तेच प्लॅस्टिक जर का टाकून दिलं असतं तर त्याचं पुनर्चक्रीकरण रिसायकल आणि ह्याच्यासाठी बराच वेळ लागला असता. तर त्याच्याऐवजी हे पुनर्वापर त्याचा तशाचा तसा केलेला सुद्धा आपण काही काही घरं आधुनिक प्रकारचे बांधलेली बघतो. आणि अशा ठिकाणी आपण रिसॉर्ट म्हणून किंवा तिकडे राहायला जायला सुद्धा पर्यटनाचं सुद्धा स्थळ म्हणून किंवा अशा ठिकाणी सुद्धा ह्या गोष्टी बांधल्या जातात किंवा केल्या जातात. जेणेकरून पर्यटकांसाठी हे आकर्षण तर राहतंच आणि त्याचा छान कसा वापर करता येईल म्हणजे आपण सुद्धा त्याच्यापासून काहीतरी शिकू शकतो आणि आपल्याला जर का शक्य असेल तर अशा प्रकारचं मटेरियल वापरून सामान सामुग्री वापरून आपण आपलं घर सुद्धा बांधू शकतो. तर हे घरं सुद्धा खूप छान असतात, टुमदार असतात, डौलदार असतात आणि ती छान दिसतात आणि त्याच्यामध्ये गारवा यावा किंवा ऊन पण आतमध्ये पुरेसं यायला पाहिजे अशा प्रकारची वेगवेगळ्या सोयी केलेल्या असतात. अर्थात त्या खूप हायटेक वगैरे अशा नसतात पण पूर्वीच्या काळी कसं बांधलं जायचं तर अशा प्रकारची टेक्निक्स वापरून ही घरं केली जातात. तर घर कुठलंही असू दे, कसंही असू दे, आपलं असतं ते आणि त्यामुळे आपल्याला ते खूप आवडतं. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरती आपण ह्या मनस्पर्शीमध्ये बोलत असतो. कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे श्रोते हो, त्यामुळे ह्या कार्यक्रमात मला इथेच थांबण्याची अनुमती द्या. पुढच्या कार्यक्रमात आपण पुन्हा भेटणार आहोत. ऐकत रहा FM गोल्ड.
2: नमस्कार, मी इला भाटे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी.

नमस्कार श्रोते हो, 100.1 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड प्रसारण सेवा आणि आपण न्यूज ऑन AIR ॲप वर सुद्धा ऐकू शकता. कार्यक्रम सुरू झालेला आहे युवा तरंग आणि हा कार्यक्रम घेऊन आले आहे मी तुमची मैत्रीण ग्रीष्मा बेहरे. आणि श्रोते हो, युवा तरंग कार्यक्रमामध्ये आज आपण नक्की काय बोलणार आहोत, कोणाशी गप्पा मारणार आहोत का, किंवा युवा विश्वाची सफर आपण कशी करणार आहोत, या सगळ्याविषयी तुम्हाला उत्सुकता असेल. एक मस्त गाणं ऐकूया आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करूया. ऐकत रहा FM गोल्ड, मी है ग्रीष्मा.

श्रोतेहो, युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण युवांच्या विश्वात जाणार आहोत आणि युवा तरंगमध्ये आपण दरवेळेला काहीतरी युवा मित्रमैत्रिणीने काहीतरी अचीव केलेलं असतं, काहीतरी यश संपादन केलेलं असतं, वेगळी वाट कुठली तरी धरलेली असते. तर अशा कुठल्या विषयी आपण बोलतो, पण आजचा जो विषय आहे तो युवांशीच निगडित आहे पण थोडासा वेगळा आहे. तो असा की आपण लहानपणापासून जेव्हा शाळेत असतो तेव्हापासून आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात, शिकवल्या जातात, पण त्या गोष्टी आपल्याला तितक्याशा पटत नाहीत किंवा तितक्यासा आपण त्याचा उपयोग करत नाही, विचार करत नाही, तोपर्यंत जोपर्यंत आपण त्या गोष्टीचा अनुभव घेत नाही. कारण अनुभव घेतल्याशिवाय ती गोष्ट तशीच खरं घडते का, किंवा नुसतं सांगण्यावरून ऐकण्यापेक्षा आपण त्याचा प्रत्यक्ष जर का अनुभव घेतला तर ह्या गोष्टी आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतात, आठवणीत राहतात आणि त्या आपल्याला करणं सोपं जातं किंवा त्या चांगल्या समजतात. पण अशा गोष्टी लहानपणापासून फक्त आपण गोष्टीच्या स्वरूपात जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला वाटतं की हो बरोबर आहे, असं होत असेल नाही का, पण त्या गोष्टी आपल्याबरोबर खरंच झाल्या की आपण मोठ्यांशी उलटून बोलू नये, मग केलं की असं होतं, असं जेव्हा आपण लहान मुलांना शिकवतो त्यावेळेला जेव्हा खरंच त्या लहान मुलाला काहीतरी दुखतं, खुपतं किंवा धडपडतो त्यावेळेला त्याला असं वाटायला लागतं की हो बरोबर आहे, आपल्याला आपल्या घरातल्या मोठ्या माणसांनी जे सांगितलेलं होतं तसं आपण ऐकलं नाही त्यांचं आणि त्याला उलटून बोललो आणि म्हणून आता आपण पडलो आहे, धडपडलो आहे. आणि मग ते थोडीशी बाजू घेऊन सांगायला लागतात की मी नाही हां तसं केलं, किंवा त्या मुलांनी तसं केलं होतं ना. अशी गोष्ट आपण सांगताना ऐकताना त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा जो वेगळे भाव असतात की त्यांना कळलेलं तर असतं की आपण काहीतरी चूक करतो आहोत पण ती त्यांना दाखवायची नसते, तर असा हा जो भाव असतो त्यांच्या चेहऱ्यावरती तो ह्या वेळेला येतो जेव्हा ते एखादी गोष्ट प्रत्यक्ष अनुभवतात जी त्यांना आधी फक्त सांगितलेली असते. तर हा आजचा आपला विषय आहे, या विषयावरती आपण बोलणार आहोत आणि छान छान गाणी आपल्याबरोबर असणार आहेत. ऐकत रहा FM गोल्ड.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

श्रोते हो, युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आपण अशा विषयावर बोलतोय की जे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण कधीतरी याचा अनुभव घेतलेला असतो की ज्या गोष्टी आपल्याला पुस्तकात किंवा कोणी सांगून समजतात किंवा वाटतात त्यापेक्षा आपण प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतल्यावरती त्या गोष्टी थोड्या वेगळ्या वाटायला लागतात किंवा त्या गोष्टी आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतात. तसंच अगदी लहान मुलांचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की एखादी गोष्ट करायची म्हटली की त्यांना आपण कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाहीत आणि मग एखादी गोष्ट त्यांच्याकडून झाली किंवा ती पडली सांडली तर लहान मुलं बरेच वेळेला 3-4 वर्षाची झाल्यानंतर ते हट्ट करायला लागतात की त्यांना स्वतःचं स्वतः जेवायचं आहे, स्वतःचं स्वतः खायचं आहे किंवा स्वतःचं चालायचं आहे. तर असं जेव्हा करतात तेव्हा जेव्हा मोठी माणसं त्यांना सांगतात असं जास्त जोरात धावू नकोस, तिकडे खड्डा आहे तिथे पडशील लागेल किंवा तिथे पायरी आहे तिकडे बघ नीट बघून उतर किंवा

खाताना सुद्धा मोठा घास घेऊ नकोस, हळूहळू चावून खा, या गोष्टी जेव्हा मोठे त्यांच्या अनुभवाने त्यांना सांगत असतात, पण मुलं मात्र म्हणजे आपणसुद्धा लहान असताना ह्याच गोष्टी केलेल्या असतात की आपणसुद्धा ऐकत नाही आणि मग जेव्हा एकदा ठसका लागतो जोरात किंवा आपण चालता चालता किंवा पळता पडतो धपकन, त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की अरे हो आपल्याला हे सांगितलेलं आहे, त्यामुळे असं नाही करायचं. मोठा खड्डा आला की आपण थांबायचं किंवा पायरी आली तर उडी नाही मारायची, हळूच पाऊल टाकून उतरायचं. या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या आपल्या प्रत्यक्षिक अनुभव घेतल्याशिवाय त्याचा समज त्याची जी असते ती येत नाही. मग पुढे आपण शाळेत गेल्यावरती पण तसंच असतं. शाळेतसुद्धा आपल्याला अभ्यासाला वेगवेगळे विषय असतात आणि मग त्या वयामध्ये कुतूहल मुलांचं खूप जास्त असतं की हे असं का आहे, मग हे असं का नाही आहे, मग हे केलं तर काय होईल, मग पुस्तकात जर का एखादी गोष्ट सांगितली असेल की हे असं करू नका, हे केल्याने असं असं होईल, तर मग मुलांच्या मनामध्ये विरुद्ध अर्थाचे प्रश्न निर्माण होतात की मग असं करायचं नाही आहे तर मग केलं तर काय होईल. तर ह्या प्रश्नांकरता जर का त्यांना सहज उपलब्ध सामुग्रीपासून जर का तो प्रयोग करता आला किंवा ते करून बघता आलं की त्यांना पुढे जाऊन हे प्रश्न पडणार नाहीत किंवा पडले तर त्यांचं समाधान प्रश्नांचं ते स्वतः शोधू शकतील. म्हणजे काही काही ठिकाणी जसं सायन्सच्या लॅब्स असतात की तिकडे आपण एखादी जो जे आपल्याला एक्सपेरिमेंट करायचं असेल, तो प्रयोग करायचा असेल, तो आपण प्रयोगशाळेमध्ये जाऊन करतो. आपल्याला ठराविक प्रयोगशाळेत आपण करू शकतो असं शाळेकडनं आपल्याला सांगितलेलं असतं किंवा आपण ते अनुभवतो सुद्धा. त्यामुळे ती करताना मुलांना सगळ्यात जास्त मजा येते. म्हणजे सायन्सचं जे प्रॅक्टिकल असेल तो तास जो असेल तो मुलांना आवडीचा असतो, कारण काहीतरी करून बघता येतं आपल्याला. आपण पुस्तकामध्ये नुसतं लिहिलेल्या गोष्टी असतात की हे ह्याच्यात घाला, ते त्याच्यात घाला, मग त्या ट्यूबमध्ये घाला, मग त्याच्यानंतर हे गरम करा आणि मग त्याच्यातनं हा गॅस बाहेर पडेल किंवा हे त्याचे केमिकल रिॲक्शन्स होतील. ह्या गोष्टी आपण वाचताना किंवा आपल्याला बाई आपल्या वर्गात समजवत असतात किंवा घरी आई वडील शिकवतात, तर ह्यापेक्षासुद्धा जेव्हा आपण अनुभव घेतो आणि मग त्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात की त्या प्रयोगशाळेत मी असं असं केलं होतं किंवा मी ही चूक केली होती किंवा मला हे प्रयोग माझा पहिल्याच फटक्यात खूप चांगला झाला आणि मग बाईंनी मला शाबासकी दिली अशा सारखे किंवा चांगले मार्क मिळाले किंवा प्रॅक्टिकलच्या वर्गामध्ये आम्ही अशी अशी मस्ती करायचो, बाई बाहेर गेल्या की आम्ही असं असं करायचो किंवा असं, अशा ज्या गमती जमती सगळ्या असतील, मला अगदी खात्री आहे की हे सगळं सांगत असताना तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेच्या काळामध्ये गेला असाल लहानपणी शालेय वयात आणि त्यावेळेला काय काय गमती जमती केल्या असतील प्रॅक्टिकलच्या वेळेला विशेष करून, त्या सगळ्या तुम्हाला आठवल्या असतील. अशाच प्रॅक्टिकल गोष्टींविषयी आपण बोलतो आहोत की ज्या थिअरी एवढ्याच महत्त्वाच्या आहेत आपल्या आयुष्यात.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
1: सर फ्री ट्रिप टू दुबई.
2: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू.
3: फक्त फोनवरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
2: मग काय करू.
3: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर. बँकिंग ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील.
3: हो रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही रिपोर्ट करणं आवश्यक आहे. टी आय ए आय डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, मी इला भाटे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी.

युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा आणि आपण प्रत्यक्ष अनुभवाने चांगलं शिकतो म्हणजे अर्थातच आपल्याला जेव्हा माहिती मिळते ती माहिती आपल्याला उपयुक्त ठरतेच आपल्याला त्याच्याबद्दलसुद्धा माहिती मिळाल्यामुळेसुद्धा आपल्याला काही गोष्टी समजतात पण त्या जास्त पटतात किंवा लक्षात राहतात त्या जेव्हा त्या गोष्टी आपण अनुभवतो तेव्हा असाच काहीसा कॉन्सेप्ट किंवा संकल्पना घेऊन एका कॉलेजने एक उपक्रम राबवलेला आहे की पुस्तकी शिक्षणापलीकडे जाऊन जेव्हा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतो तेव्हा त्या गोष्टी चांगल्या लक्षात राहतात आणि म्हणूनच महाविद्यालयाच्या जे विद्यार्थी आहेत ते ऑन जॉब ट्रेनिंगचा अनुभव त्यांना दिला जातोय. तर झुंझुनवाला हे जे कॉलेज आहे तिकडे वनस्पती शास्त्र विभागाचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी एन विभागातल्या झाडांची मोजणी केली आहे आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला आहे. ह्यामध्ये झाडांचं वय, झाडांची अवस्था, कोणत्या झाडांची संख्या जास्त आहे, कोणत्या भागात कोणती झाडं जास्त आहे ह्याची पाहणी करताना किंवा पिढ्यानपिढ्या लावलेली त्या वृक्षसंपदा पुढे पुढच्या पिढींपडे टिकवण्याचा प्रयत्न करतात वगैरे अशा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा काही झाडं देशी आहेत काही परदेशी आहेत तर मग त्याबद्दलचा सुद्धा जो एक सखोल अभ्यास असतो किंवा त्या ज्याला आपण सर्वेक्षण म्हणतो सर्वे म्हणतो अशासारखं करून त्या विभागामध्ये फक्त पुस्तकी ज्ञान न घेता त्याने प्रत्यक्ष ऑन फील्ड जाऊन तिकडे अनुभव घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टी जास्त चांगल्या कळतात चांगल्या लक्षात राहतात आणि हे असंच एक गोष्टी आपण आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्यामध्ये कुठे ना कुठेतरी शिकत असतो. जेव्हा आपण एखाद्या कोणाला गाडी चालवताना बघतो आणि आपण आपल्याला जर का गाडी येत नसेल तर आपल्याला ते बघून असं वाटतं की गाडी चालवणं किती सोपं आहे नाही का. पण जेव्हा आपण त्या जागी बसतो त्यावेळेला आपल्याला तो अनुभव येतो की नाही आपल्याला सगळ्या गोष्टींचं भान ठेवायला लागतं कधी ब्रेक दाबायचा किंवा कधी जोरात आपण गाडी न्यायची कधी हॉर्न वाजवायचा किंवा कुठे दोन्ही साईडला बघावं लागतं आरशात त्या बघावं लागतं पुढे मागे या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करावा लागतो. पण हे केव्हा होतं जेव्हा आपण प्रत्यक्ष त्या ड्रायव्हिंग सीटवरती बसतो आणि आपण ते वाहन चालवतो त्यावेळेला खरी गंमत मजा किंवा अनुभव छान असा अनुभव. काही वेळेला भीती पण सुद्धा आपल्याला वाटू शकते की मला सांगितलेलं माझ्या मित्रांनी किंवा मैत्रिणींनी की अरे ड्रायव्हिंग करणं म्हणजे काय खूप कठीण नाही आहे का, कारण त्यांना तो अनुभव आलेला त्यांना ती सवय आहे म्हणून. पण आपण जेव्हा बसतो तेव्हा अगदी सुरुवातीला एकदा तरी मनामध्ये आपल्याला धाकधूक होते. तर हे सगळे जे अनुभव आहेत ते जेव्हा आपण प्रत्यक्ष घेतो तेव्हा त्या गोष्टी वेगळ्या किंवा नव्याने कळतात.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: नमस्कार, मी ऋषिकेश रानडे.
1: नमस्कार, मी प्राजक्ता रानडे.
0: आपण ऐकतोय 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा.
1: श्रोतेहो, युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आपण जेव्हा थिअरी म्हणतो तेव्हा तो कोणत्याही गोष्टीचा पाया असतो किंवा तो बेस असतो, तो आपला पक्का होत असतो. त्यामुळे आपल्याला ॲक्च्युली काय करावं लागतं किंवा काय सामुग्री लागेल ह्याचा आपल्याला छान माहिती तिथे मिळते. पण प्रॅक्टिकलमध्ये आपण काय शिकतो, तर प्रत्यक्षात कसं काम करायचं किंवा त्याचा अनुभव कसा येतो, त्याच्यासाठी आपल्या कधी चुका होतात, कधी आपल्याला चांगल्या गोष्टी कळतात, त्याच्यामधलं आपलं कौशल्य काय आहे ते आपल्याला शिकायला मिळतं, किंवा आपल्याला समजतं की आपल्याला हे जमतं आहे का नाही जमत आहे. म्हणजे बघा, एखाद्याला चित्रकलेची फार आवड असेल, चित्रकलेबद्दल आपल्याला माहिती असेल, किंवा मोठमोठे चित्रकार कोण होऊन गेले आपल्या देशात, किंवा एकंदरीतच चित्रकारांबद्दल, रंगांबद्दल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतील, तरीसुद्धा जेव्हा आपण

प्रत्यक्ष कागद आणि रंग पेन्सिल असं सगळं घेऊन जेव्हा चित्र काढायला लागतो त्यावेळेला आपल्याला काही वेळेला अडचणी निर्माण होऊ शकतात की हे हा आकार असा काढायचा किंवा हा रंग जेव्हा आपण दोन रंग मिळून मिसळून जेव्हा तिसरा रंग बनवतो तेव्हा त्याचं प्रमाण किती घ्यायला पाहिजे त्याच्यात पाणी किती घातलं पाहिजे हे आपल्याला जरी पुस्तकातनं किंवा आपल्याला कोणी मार्गदर्शन जरी केलेलं असेल तरी प्रत्यक्ष आपण केल्याशिवाय आपल्याला ते काय अडचणी आहेत किंवा त्या अडचणींवरती आपण मात कशी देऊ शकतो किंवा आपल्याला कौशल्य आपल्यामध्ये तेवढं आहे का किंवा नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जो प्रत्यक्ष एक अनुभव येतो आपल्याला तो ह्या थिअरीमुळे न येता प्रॅक्टिकलमुळे येतो. अर्थात थिअरी पण तितकीच महत्त्वाची असते थिअरीशिवाय. थिअरी आणि प्रॅक्टिकल हे दोन्ही खरं तर एकाबरोबर जाणाऱ्या दोन गोष्टी आहेत पण थिअरी इतकंच महत्त्व आपण प्रॅक्टिकलला जेव्हा देतो तेव्हा त्या गोष्टींचा उलगडा आपल्याला चांगल्या प्रकारे होतो.

कार्यक्रमाच्या अगदी आपण शेवटाकडे आलेलो आहोत आणि कुठल्याही गोष्टीमध्ये किंवा कुठल्याही बाबतीमध्ये आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ह्या थिअरीचा आपल्याला किती थिअरी एवढाच आपल्या प्रॅक्टिकलचा किती आपल्याला उपयोग होतो किंवा किती आपल्याला मदत होते आपल्याला ठिकठिकाणी जाणवतं. मग ते अगदी लहानपणापासून ते शालेय जीवनात असेल, अगदी आपण एखादी नवीन काही गोष्ट शिकायला गेलो, नवीन कोर्स केले तेव्हा असेल, किंवा एखादं पुस्तक वाचलं तर त्या पुस्तकामध्ये जे वर्णन केलेलं असतं ते ठिकाण जर का आपण प्रत्यक्ष आपल्याला बघायला मिळालं, तिथे आपल्याला जर का जाता आलं तर तो एक अनुभव आपल्या स्मरणात कायम राहतो. अर्थात हे वाचलेल्या गोष्टीसुद्धा आपल्याला जर का आवडल्या असतील तर त्या नक्कीच लक्षात राहतात, पण प्रत्यक्ष गेल्यावरचा अनुभव आपण त्याच्याबद्दल भरभरून बोलू शकतो, कारण तिकडे आपण अगदी बारकावे बघितलेले असतात, तो अनुभव घेतलेला असतो, तिथे वारा किती छान येतो किंवा तिकडे उजड किती छान होता किंवा ते किती धूळ माती होती किंवा किती स्वच्छ होतं, असे वेगवेगळ्या प्रकारचे वर्णन आपण अनुभव घेतल्यामुळे जास्त करू शकतो. त्याच्यामुळे पुस्तक वाचणं हे अगदीच छान गोष्ट आहे. पुस्तक आपल्या मित्र असेल तर आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात नव्याने, पण पुस्तकाएवढंच जर का आपल्याला त्या ठिकाणी जाता आलं किंवा ते अनुभव घेता आले तर मग म्हणतात ते सोने पे सुहागा किंवा सोन्याहून पिवळं असं काय, तर अशासारखं ते तो अनुभव असेल. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष करता येऊ शकतात त्या नक्की आपण करायला हव्यात. श्रोतेव, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, त्यामुळे युवा तरंग ह्या कार्यक्रमात मी इथेच थांबते. पुढच्या कार्यक्रमात आपली पुन्हा भेट होणार आहे. ऐकत रहा FM गोल्ड.

नमस्कार श्रोतेहो, 100.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड प्रसारण सेवा आणि न्यूज ऑन AIR ॲप वरती सुद्धा तुम्ही ऐकू शकता. कार्यक्रम सुरू झालेला आहे रंजक सफर, आणि हा कार्यक्रम घेऊन आले आहे मी तुमची मैत्रीण ग्रीष्मा बेहरे. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कुठली सफर करणार आहोत याची उत्सुकता तुमच्या मनात असेल. एक मस्त गाणं ऐकूया आणि त्याच्याने कार्यक्रमाची सुरुवात करूया, आणि मग वळूया आजच्या विषयाकडे. ऐकत रहा FM गोल्ड. मी आहे ग्रीष्मा.

0: श्रोतेहो, रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर, तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आजचा सफरीचा विषय आपला कुठला आहे? तर आजच्या सफरीचा विषय थोडा वेगळा किंवा छान असा विषय आहे. म्हणजे मला तरी असं वाटतं आपल्या सगळ्यांना तो आवडेल विषय, कारण आपण जसा ऋतू किंवा वेळ बदलते, महिना बदलतो, त्याप्रमाणे आजूबाजूचं वातावरण बदलतं आणि मग त्याप्रमाणे आपण आपले कपडे किंवा इतर ज्या गोष्टी असतात त्यासुद्धा, खाण्यापिण्यातल्या सुद्धा गोष्टी आपल्याला बदलत जातात. म्हणजे आता पावसाळा आला किंवा थंडी आली तर आपल्याला गरम गरम काहीतरी खावं प्यावं असं वाटतं, पण तेच उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंडगार काहीतरी खावं प्यावं असं वाटतं. फ्रीजचा किंवा पाण्याचा, फ्रीजच्या पाण्याचा, गार पाण्याचा, माठातल्या पाण्याचा वापर आपण खूप जास्त करायला लागतो, पण तेच आपण थंडीच्या वेळेला मात्र फ्रीजचं पाणी फारसं पित नाही. त्याचप्रमाणे आपल्या कपड्यांमध्ये सुद्धा बदल होतात. सुती कपडे आपण ह्या काळामध्ये जेव्हा खूप उकडत असतं त्यावेळेला वापरतो, पण जेव्हा थंडी असेल किंवा पावसाळा असेल त्यावेळेला आपण, आपल्या मुंबईमध्ये तर स्वेटर वापरण्याची तेवढी वेळ येत नाही, पण थोडेसे जाड कपडे किंवा पावसाळ्यामध्ये आपण थोडे सिंथेटिकचे कपडे वापरतो, जेणेकरून जर का येता जाता पावसात भिजलो तर आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये बदल करता येतात. हे सगळं, ह्या सगळ्या गोष्टी आपण माणसं करतो, पण अशासारखे काही बदल, म्हणजे त्यांना अर्थात कपडे बदलता येत नाहीत, पण असे काही बदल की ते महिना बदलला किंवा ऋतू बदलल्यावरती ते बदल करत असतात, असे प्राणी पक्षीसुद्धा आपल्या आजूबाजूला असतात. आणि खरंच या गोष्टीकडे बघितलं किंवा ह्या गोष्टीबद्दल वाचलं ऐकलं की खरंच खूप आश्चर्य वाटतं की निसर्गामध्ये किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत. की आपण तर माणसं आहोत, आपल्याला बुद्धी आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात, वाचतो, ऐकतो, चार लोकांना आपण विचारतो, आपल्याला माहिती मिळू शकते इंटरनेटवरनं, पुस्तकातून, पण ह्या पक्ष्यांना कसं काय बरं कळत असेल की आता ऋतू बदलला आहे आणि आपल्यालासुद्धा आपल्या गोष्टी काही बदलायला पाहिजेत, खानपानच्या गोष्टी बदलायला पाहिजेत किंवा आपण जागा बदलायला पाहिजे, जे अर्थातच आपण माणसं करू शकत नाहीत किंवा सहजपणे, पण हे पक्षी मात्र सहजपणे करतात. हे सहज होतं का? कारण त्यांना पंख दिले आहेत आणि पंखामुळे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. अर्थात आपल्याला बघायला ते दिसताना जरी सहज वाटलं तरी ते इतका काळ ते कसे काय उडत असतील. काही पक्षी खाली थांबत पण नाहीत, काही पक्षी काही काळ थांबतात आणि मग पुढे परत जातात, पण ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी केवळ ऋतू बदलल्यामुळे स्वतःचं संरक्षण करायला कसं काय उडतात आणि इतके किलोमीटर, इतके मैल ते उडत जातात, ह्याचं खरंच आश्चर्य आपल्याला वाटतं आणि कौतुकही वाटतं की बाप रे, कसं काय ह्यांना समजत असेल आणि कसं काय ह्यांना जमत असेल. तर आजची सफर ही स्थलांतरित पक्ष्यांची आहे. छान गाणं ऐकूया आणि पुढे त्याच्याबद्दल माहिती घेऊया.
1: बगळा बगळा फुलं दे.

0: नमस्कार, मी इला भाटे। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी।
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच। रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता। टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच।
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे।
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची।
4: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.probono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, मी ऋषिकेश रानडे.
2: नमस्कार, मी प्राजक्ता रानडे.
1: आपण ऐकतोय 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा.
2: श्रोते हो, रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण स्थलांतरित पक्ष्यांची ही अशी रंजक अशी सफर करतो आहोत. तर ऋतू बदलल्यानुसार अन्न आणि सुरक्षित प्रजननाच्या शोधात हजारो किलोमीटर प्रवास करणाऱ्या पक्ष्यांना आपण स्थलांतरित पक्षी किंवा मायग्रेटरी बर्ड्स म्हणतो. आणि हे पक्षी मुख्य करून थंडीच्या ठिकाणाहून किंवा थंड प्रदेशातून अन्नाच्या शोधामध्ये उष्ण कटिबंध किंवा गरम अशा उष्ण प्रदेशामध्ये येतात, येऊ पाहतात त्यांच्या अन्नाच्या शोधामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सुद्धा आणि महाराष्ट्रात सुद्धा बरेचसे असे स्थलांतरित पक्षी येतात. आणि ह्याचं कारण काय, तर अन्नाचा तुटवडा असतो तिकडे, जिकडे थंड असते, जिथे बर्फाचे थर असतात अशा ठिकाणाहून हे पक्षी उडत येतात. आणि त्यामुळे तिकडे अन्नाची कमतरता असते आणि प्रजननासाठी सुद्धा अनुकूल वातावरण त्यांना हवं असतं, त्याच्यामुळे ते इथे येतात. आता आपल्याला सर्वात ज्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की त्यांना कसं कळत असेल किंवा त्यांना दिशा कशा समजत असतील की आपल्याला आता इकडनं उडून तिकडे जायचं आहे. म्हणजे मला खरंच ह्यावेळेला गंमत वाटते की माणसांमध्ये कसं असतं की मोठं कोणतरी सांगणारं असतं की हे असं करू नकोस किंवा इथे जा, इकडे जाऊ नकोस वगैरे गोष्टी, किंवा सल्ले देणं ज्याला आपण म्हणतो. पण ह्या पक्ष्यांना कसं काय कळत असेल ना, म्हणजे पक्ष्यांमध्ये पण असं कोणी त्यांचे आजी आजोबा असतील का किंवा आईबाबा असतील का जे त्यांना सांगत असतील, तर दरवेळेला त्यांना हे कर ते करू नकोस, किंवा एक तो कळपाचा प्रमुख असेल आणि मग त्याच्यामागे हे सगळे जात असतील. किती गमतीदार आणि आश्चर्य वाटणारी आणि कौतुकास्पद अशी गोष्ट ह्या पक्ष्यांच्या बाबत आपल्याला वाटते, नाही का? तर हे कसं काय दिशा त्यांना कळते, तर आकाशातले जे सूर्य, तारे आणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या मदतीने हे पक्षी हजारो मैलांचा प्रवास अगदी बिनचूक करतात. हे किती मोठी गोष्ट आहे की आपल्या माणसाला सुद्धा हे प्रवास करणं, म्हणजे अर्थात उडता येत नाही हा भाग आहे, पण चालत सुद्धा जायचं म्हटलं तरी पूर्वीच्या काळी जेव्हा बाकी साधनं आपल्याकडे नव्हती त्यावेळेला सुद्धा लोक जात होती, प्रवास करत होती, पण ते किती कठीण होत असतं कारण आजूबाजूला वेगवेगळं वातावरण असतं आणि त्या वातावरणात चा सामना करत किंवा ते बदललेलं वातावरण त्याचं आपण त्याच्याबरोबर अवलंबून त्याच्यावरती आपण सगळ्या गोष्टी करत असतो, त्या गोष्टी किती कठीण असतील त्यावेळेला जेव्हा आत्ता आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत तेव्हा आपल्याला त्याचं कळतं, महत्त्व कळतं, नाही का? तर हा प्रवास, हे पक्षी उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धाकडे प्रवास करतात आणि

0: नमस्कार, मी इला भाटे। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी।
1: श्रोते हो, FM गोल्ड वर रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि स्थलांतरित पक्ष्यांची अशी ही रंजक सफर आपण करतो आहोत। आणि ह्या पक्ष्यांमध्ये कोणकोणते पक्षी आहेत की जे भारतात किंवा महाराष्ट्रात आपले पाहुणे पक्षी म्हणून येतात किंवा स्थलांतरित पक्षी म्हणून येतात, तर सायबेरियन क्रेन हा जो पक्षी आहे तो हिवाळ्यात अतिथंड सायबेरियातून, आता सायबेरियन क्रेन म्हणजे नावातच आपल्याला कळलं की तो सायबेरियातला असणार, तर हा सायबेरियन क्रेन अतिशय थंड अशा सायबेरिया ह्या प्रदेशातून भारतात येणार आहे।

0: एक प्रसिद्ध असा पक्षी आहे, त्याचबरोबर दुसरा आणि आपल्या महाराष्ट्राचा पाहुणा आपण त्याला म्हणू शकतो. तर महाराष्ट्रातील पाणथळ जागांवर आणि खाड्यांमध्ये आपल्याला जो दिसतो हा पक्षी म्हणजे ग्रेटर फ्लेमिंगो किंवा रोहित पक्षी म्हणतात त्याला. तर हा शिवडी, उरण अशा किंवा नवी मुंबई अशा ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि सध्या जेव्हा जेव्हा ह्या पाहुण्यांचं आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्रात आगमन होतं तेव्हा तेव्हा ह्याची बातमी होते. हे स्टार लोक असतात आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला वाचायला आणि ते जे विशेष करून त्यांचा जो फोटो असतो की खाली पाणी आहे आणि ते सगळे असे फ्लेमिंगोज उभे आहेत आणि आजूबाजूला झाडं किंवा इमारती आहेत, हे असं इतकं छान असं विलोभनीय म्हणावं असं दृश्य आपल्याला बघायला मिळतं. आणि जेव्हा केव्हा आगमन होतं तेव्हा आपल्याला ही बातमी असते, आपण टी व्हीवरती बघतो किंवा पेपरमध्ये सुद्धा वाचतो आणि त्याची चर्चा असते. त्याचबरोबर इथे जाण्यासाठी, हे पक्षी खास बघण्यासाठी किंवा हे पक्ष्यांचं चित्रीकरण किंवा फोटोग्राफ करण्यासाठी, फोटोग्राफीसाठी म्हणून मुद्दामून इथे ट्रेल्स नेले जातात. जे पक्षीतज्ञ असतात ते किंवा जे असेच हौशी लोक असतात ते सुद्धा सकाळी सकाळी लवकर उठून हे पक्षी बघायला जातात. आणि तो एकदम छान असा सुखद अनुभव असतो जेव्हा हे पाहुणे पक्षी, स्थलांतरित पक्षी आपल्याकडे भेट द्यायला येतात आपल्याला. त्याचप्रमाणे आर्क्टिक टर्न नावाचा हा पक्षी आहे जो जगातला सर्वात लांबचा म्हणजे खूप दूरपासून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हा प्रवास करणारा पक्षी म्हणून ओळखला जातो, कारण तो आर्टिकमधून इथे येतो. तर आर्टिक टर्न हा पक्षीसुद्धा भारतात येतो आणि त्याचा पाहुणचार घेऊन मग तो आपल्या देशामध्ये परत जातो. किती छान आणि अशी गंमत वाटते आणि खूप छान वाटतं जेव्हा हे पक्षी आपण प्रत्यक्ष बघायला जातो. मला वाटतं फ्लेमिंगो बऱ्याच जणांनी जाऊन प्रत्यक्ष बघितले असेल आणि नाही तर फोटो तर 100% तुम्ही बघितले असणार आहेत आपल्याला पेपरमध्ये किंवा टी व्हीमध्ये सुद्धा आपण त्याच्याबद्दलची बातमी ऐकतो.
1: बगळा बगळा फुलं दे

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
1: सर फ्री ट्रिप टू दुबई.
2: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू.
3: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही. प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
2: मग काय करू.
3: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर. कॅटेगरी सिलेक्ट कर. बँकिंग ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंद.

0: काम
1: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील.
0: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TRAIDND ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्या बरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि श्रोते हो, आपण पक्ष्यांची, स्थलांतरित पक्ष्यांची रंजक सफर बघतो आहोत आणि त्यांचं संवर्धन करण्यासाठी किंवा त्याचं महत्त्व आपल्याला समजण्यासाठी म्हणून जागतिक स्थलांतरित पक्षी दिनसुद्धा साजरा केला जातो. आणि हा स्थलांतरित पक्षी आणि त्यांच्या अधिवासाचं संवर्धन करण्याबाबत जागरूकता पसरवण्याकरता हा साजरा केला जातो. आणि हा कधी साजरा केला जातो तर मे आणि ऑक्टोबर महिन्यातल्या दुसऱ्या शनिवारी हा दिवस साजरा केला जातो. त्याच्या उद्देश काय असतो तर ऋतूनुसार हजारो किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांना भेडसावणारे धोके आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी त्यांचं महत्त्व लोकांपर्यंत पोचवणं हा त्याचा एक मुख्य उद्देश असतो. आणि भारतातलं महत्त्व त्याचं काय, तर दरवर्षी त्यांच्या हिवाळ्यातून ते इथे हजारो मैल दूर प्रवास करून येतात आणि ह्यामध्ये फ्लेमिंगो, सायबेरियन क्रेन आणि इतर पाणपक्षी यांचा समावेश असतो. आणि म्हणून हा वर्ल्ड मायग्रेटरी बर्ड डे किंवा जागतिक स्थलांतरित पक्षी दिन हा मेमध्ये आणि ऑक्टोबरच्या दुसऱ्या शनिवारी साजरा केला जातो. तर जेव्हा जेव्हा कुठलीही गोष्टीचं संवर्धन करायचं असतं किंवा त्या गोष्टीची माहिती लोकांपर्यंत पोचावी असं जेव्हा महत्त्व वाढतं त्या गोष्टीचं, त्यावेळेला असे दिवस साजरे केले जातात ज्यामुळे आपल्याला लक्षात राहतात की हो, आज हा दिवस आहे म्हणजे ह्याचं हे महत्त्व आहे किंवा त्याच्याबद्दलचं एक बोलणं किंवा डिस्कशन ह्या गोष्टी होत राहतात. तर श्रोते हो, कार्यक्रमात आता पुढे मी तुम्हाला हा आपला फ्लेमिंगोंचा किंवा स्थलांतरित पक्ष्यांचा प्रवास आपला संपलेला आहे, पण आता वेळ झालेली आहे प्रश्नमंजुषेचे. एक मस्त गाणं ऐकूया आणि त्याच्यानंतर कार्यक्रमातला पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे.

श्रोते हो रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आजच्या रंजक सफर कार्यक्रमामध्ये प्रश्नमंजुषेचा खेळ सुरू झालेला आहे आणि पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, थायलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? प्रश्न पुन्हा एकदा, थायलंड या देशाचा राष्ट्रीय पक्षी कोण आहे किंवा कोणता आहे हे तुम्ही सांगायचं आहेत. तुम्हाला फोन नंबर्स माहिती आहेत, ज्यांना माहिती नसतील त्यांच्यासाठी 4515-4134 आणि 4515-4135 आणि 022 हा STD कोड आहे मुंबई बाहेरील श्रोत्यांकरता. त्यामुळे तुम्हाला जर का ह्याचं उत्तर माहिती असेल तर मग वाट कसली बघताय, पटापट फोन उचला आणि तुमचं उत्तर आमच्यापर्यंत पोचवा आणि ऐकत रहा FM गोल्ड.

0: नमस्कार, मी इला भाटे। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी।
1: श्रोते हो, रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। आणि कार्यक्रमातला पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारला होता आणि आज तुम्ही म्हणाल मी पक्ष्यांबद्दलच बोलतीये, स्थलांतरित पक्ष्यांबद्दल बोलले आणि आता प्रश्नसुद्धा मी पक्ष्यांवरती विचारला आहे। पण मला वाटतं श्रोत्यांनी अजून त्यांना सहभागी व्हायचं आहे, कारण फोन अजूनही वाजतायत, बहुतेक वेळ कमी पडला असेल। तर हा प्रश्न आपण पुन्हा एकदा घेऊया। पुन्हा एकदा हा मी प्रश्न विचारते की थायलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे तुम्हाला सांगायचा आहे, आणि उत्तर तुम्हाला माहिती असेल तर फोन नंबर्स तुम्हाला माहिती आहेत, पटापट फोन करा आणि तुमचं उत्तर माझ्यापर्यंत पोचवा। पटापट फोन करून उत्तर द्या म्हणजे आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे सुद्धा वळता येईल। ऐकत रहा FM गोल्ड, मी आहे ग्रीष्मा।

श्रोतेहो, कार्यक्रमातला पहिला प्रश्न मी विचारला होता की थायलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे, तर ह्याचं योग्य उत्तर आहे सायमीज फायरबॅक. आणि योग्य उत्तर देणाऱ्या श्रोत्यांची मी नावं सांगते. दीपाली विचारे, हेमलता थोरात, मंगला शेठ, दीपा पालकर, मीरा आठवले, नीलम राणे, प्रमोद राऊत, अपर्णा चितारी, अशोक कोकणे, शुभलक्ष्मी मस्तकार, तेजल दांडेकर, शिल्पा तोडणकर, प्रकाश कुलकर्णी. आणि आता आपण कार्यक्रमातल्या दुसऱ्या प्रश्नाकडे आणि शेवटच्या प्रश्नाकडे वळूया की स्कॅन्डिनेव्हियन देश कोणते कोणते आहेत. म्हणजे स्कॅन्डिनेव्हिया म्हटलं की त्याच्यामध्ये कोणकोणत्या देशांचा सहभाग होतो किंवा कोणकोणते देश त्याच्यामध्ये येतात हे तुम्हाला सांगायचं आहे. प्रश्न पुन्हा एकदा, स्कॅन्डिनेव्हिया म्हटल्यावरती स्कॅन्डिनेव्हियामध्ये कोणकोणते देश येतात हे तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर पटापट फोन करा आणि तुमचं उत्तर माझ्यापर्यंत पोचवा. फोन नंबर्स तुम्हाला माहिती आहेत 4515 4134 आणि 4515 4135. 022 हा एसटी कोड आहे मुंबई बाहेर श्रोत्यांकरता. पटापट फोन करा आणि तुमचं उत्तर माझ्यापर्यंत पोचवा आणि ऐकत रहा FM गोल्ड.

श्रोते हो, कार्यक्रमातला दुसरा आणि शेवटचा प्रश्न मी विचारला होता की स्कॅन्डिनेव्हियन देशात कोणकोणते देश येतात, तर त्याचं उत्तर आहे नॉर्वे, स्वीडन आणि डेन्मार्क. आणि ज्यांनी सहभाग घेतला त्या श्रोत्यांची मी नावं सांगते. दीपाली विचारे, मंगला शेठ, नीलम राणे, स्मिता पालकर, हेमलता थोरात, आदित्य देव आणि स्मिता कोकणे. आणि फोन अजूनही येतात, पण कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमात मला इथेच थांबण्याची अनुमती द्या. ऐकत रहा FM गोल्ड.

पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे, एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही, तसंच निवडणूक आयोगानं अधिकारांचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं. एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्री पंडित नेहरूंना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर गच्चीवर, दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले आहेत. देशाच्या काही भागात ईद उल अझा म्हणजे बकरी ईदचा सण साजरा करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये बकरी ईद निमित्त विशेष नमाजचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममध्ये राजधानी गंगटोक इथं आज संध्याकाळी होणाऱ्या सिक्कीम विद्यापीठाच्या 7व्या दीक्षांत सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओमप्रकाश माथुर आणि मुख्यमंत्री प्रेमसिंह तामांग हे देखील समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात 33 विभागांमधून सुमारे 14,000 पदव्या प्रदान करण्यात येतील, तर 285 गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रौप्य पदकं मिळणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं गाझा शहरावर काल रात्री केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह मारले गेल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. हमाससाठी हा मोठा धक्का असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काच म्हणाले. शीन बेट ही इस्रायली गुप्तचर संस्था आणि इस्रायल संरक्षण दल ओदाह यांच्या अनेक महिन्यांपासून मागावर होतं, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हमासनंही ओदाह, त्यांची पत्नी आणि मुलगा या हल्ल्यात मारले गेल्याचं म्हटलं आहे. देशात आतापर्यंत इबोलाच्या एकही रुग्णाची नोंद झाली नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. आफ्रिकेतल्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावानंतर इबोला संदर्भातल्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्य सरकारांशी समन्वय साधून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरिकांना घाबरून जाऊ नये, तसंच चुकीची माहिती पसरवणं टाळावं आणि माहितीसाठी केवळ अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे.
डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची

जवाब आहेत। मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले, तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे। या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे। गुजरातमध्ये कच्छच्या किनाऱ्यावर तटरक्षक दलानं स्थानिक पोलिसांबरोबर केलेल्या कारवाईत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला। जप्त केलेल्या मालाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत सुमारे 200 कोटी रुपये असल्याचं गुजरात पोलिसाच्या सूत्रांनी सांगितलं। या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे। भारतीय लष्करात अग्निपथ योजना आणि नियमित संवर्गाअंतर्गत भरतीसाठी 1 जून ते 12 जून या कालावधीत ऑनलाईन प्रवेश परीक्षा होणार आहे। लष्कर भरती अधिकारी कर्नल रजत सुवर्णा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली। ही परीक्षा आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर, गुंटूर, वायएसआर कडप्पा, कुर्नूल, नादियाल, एसपीएस नेल्लोर, प्रकाशम, तिरुपती, विशाखापट्टणम, विजयनगरम, श्रीकाकुलम, काकीनाडा, राजामुंद्री आणि एनटीआर या जिल्ह्यात होईल। प्रवेश परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी गुंटूर आणि विशाखापट्टणम इथं लष्कर भरती कार्यालयात बोलावलं जाईल, असं कर्नल रजत सुवर्णा यांनी सांगितलं। कॅनडा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी टोरंटो इथं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी कॅनडातले वरिष्ठ नेते, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांबरोबर अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या। द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करणं आणि धोरणात्मक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि तंत्रज्ञान भागीदारीला प्रोत्साहन देणं यांच्यातल्या वाढत्या पूरकतेविषयी या बैठकांमध्ये चर्चा झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे। अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसारामला राजस्थान उच्च न्यायालयाकडून आज अंशतः दिलासा मिळाला आहे। न्यायालयाच्या 2 सदस्यीय पीठानं त्याची सामूहिक बलात्कार, पोक्सो कायद्याअंतर्गत येणारे सामूहिक लैंगिक शोषणाचे गंभीर गुन्हे आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे। तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे। विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली। आयपीएल क्रिकेटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं काल धर्मशाला इथं गुजरात टायटन्सला 92 धावांनी हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला। प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं। ते 79 वर्षांचे होते। श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते। नैऋत्य मोसमी पावसाचं केरळातलं आगमन लांबणीवर पडलं आहे। यापूर्वीच्या अंदाजानुसार काल मान्सून केरळात पोहोचण्याची शक्यता होती, मात्र केरळ आणि लक्षद्वीपमधल्या किमान 60% निरीक्षण केंद्रांमध्ये 2 दिवस सलग 2.5 मिलीमीटर पाऊस झाला की मान्सूनचं आगमन झाल्याची घोषणा केली जाईल, असं हवामान विभागानं सांगितलं। मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार। गाझा शहरावर काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह यांचा मृत्यू। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी 2 जणांना अटक आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण अश्विनी गोखले यांचं शास्त्रीय गायन ऐकलात. आपण ऐकलात राग मधमात सारंग. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद पोटे यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली होती सुमित्रा क्षीरसागर यांनी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातमी.